रसिक मंडळी हो नमस्कार, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभी देवी भवानीच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत. ऐकूया आदर शिंदे यांच्या सुमधुर आवाजात अष्टमी फ्रॉम द मूव्ही धर्मवीर.

रसिक मंडळी मराठी गीतांचं बहर चालूच ठेवू या कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी वैशाली महादे आणि विश्वजीत जोशी यांचे सुमधुर आवाजात ऐकूया मदन मंजिरी.

ही कशी चमकती बिजली सोन चळी सजली, ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली।

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. अँड येस म्हणजे हो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर रिस्क हा एक माघारी गायचं नाही, पुढे पुढे चालायचं आहे आणि थोडी रिस्क आहे. हे गाणं आपण आस्वाद घ्या, एन्जॉय करा.

रसिकमणी, मराठमोळ्या स्त्रियांची सुंदरता वाढवण्यासाठी तर नाकात नत्तर व्हायलाच पाहिजे, तेव्हा या कार्यक्रमाची सांगता होणार आहे रोहित रहूत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात नाकात नथ. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.